सर्व सुख पावे, आवर काहू पै बौर ना जावे, सदा आनंद आनंदी साहेब, गुण निधान नित नित जापिए, बलिहारी ते संत प्यारे, जिस प्रसाद प्रभ मनवासी है रहाओ, जाका दान मिखूटे नाही, भली पांत सब सह सुमाही, जाकी बख्सना मेटे कोई, मन वासाई गे सचा सोई, सगल समगरी

आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।

तू मन लह सो जन साबास तव तेरा चोज वर्तदा दुख सुख तुझ पास। श्लोक महला तीजा गुरमुख सच्चे पाम दे दर सच्चे सच्यार साजन मन आनंद है गुर का शब्द विचार अंतर शब्द वसाया